0: बेनि सिगांदे सासे गेलेगिरिया माबादि देहायारि रांखान्थियारि जेंना जेंगोनाजों फैनानै बे अबस्थासिम फैनो हादों नङा होनबा दा बेफोरबादि थुलुंगानाय मोनोब्ला गावनि जेनेबा मेलेम गावनि गोसो गुदुं जानांगोन नङा होनबा दा बे बिथिङाव जोंनि समाजनि आरो खेबसेबाव आं बे सोंलुखौनो खालामनो सान्दों जोंनि समाजनि गौथुम बा समाजारि गौथुम समाजनि मेलेमजिबि सुबुं जोंनि सरकारनि सुबुंफोरखौ नोंथाङा जोबथारनायाव माबादि थुलुंगा होजाथाव बा होनो नांगोन होननानै नोंथाङा माबादि खावलायनो सानगोन एसे गोलावै बुङोब्ला जोंनि माथिक सरकारि सुबुंफ्राबो बुजि मोनोलाय नङा होनबा बिनानाव
1: आं बिथांमोनखो जों मा होनो जोंनि स्पर्ट्सआव सापर्ट खालामजानो लुगैयो आरो ना माने बिथांमोना जोंनि जाति माने जोंनि बर'फोरा बाङायबो सापर्ट खालामा आरो माने जोंनि ओनसोलनि गोदोर गोलावफोरा नाय मा होनो खोनाबाबो नुबाबो नुयि बायदि थायो आरो बिथांमोना सापर्ट खालामनो माने सापर्ट खालामनांगौनि जुगुदि सापर्ट खालामालाबानो जों उनफिननानै थायो आरो ना बिथांमोना जाहाथे मा होनो सासे गेलेग्रा स्पर्ट्समेना सासे स्टुडेन्टआ जे बिथांमोननि गोदोरफोरनि न'खरनि सापर्ट मोनबासो बिथांमोना आरो आं बिनिफ्राय गोदोरसिन नाम लानो आरो गेलेनायाव देरहासार जानानै आरो मुंदांखा खालामगोन होनना गोसो जायो आरो ना बेखायनो जोंनि गोदोर गोलाव मानसिफोरा सापर्ट खालामनांगौ आरो गेलेमु आयदायाव बाहागो लाहानांगौ आरो जोंनि मा होनो जोंनि मानसिफोरा बिमा बिफायानो जा आरो गोदोर गोलाव मानसिफोरानो जा बिथांमोना सापर्ट खालामनो नामाया माने सापर्ट खालामनांगौ आरो बिथांमोना
0: बिनानावा फोरमायनाय लेखायै जोंनि माने समाजनि गेदेर गोलाव दैदेनगिरि बा समाजनि साफा साफा सुबुंफोरा माने गावसोरनि गेलेनाय खुदियाफोरखौ माने सापर्ट खालामा माने हेफाजाब होआ जेनेबा हमनानै ला बिसोरनि मेन्टेलिटिया माने मोजां नङा आरो बे बिथिङाव बिनानावा बुंनो सानदों नङा होनबा बिनानाव माने सासे गेलेगिरिनो जेरैबादि मेन्टेलि प्रिपेयार बा फिजिकेलि फिटनेस बा रांखान्थियारि हेफाजाब नांगौ जायो बा माबादि थुलुंगा होनांगौ बेफोरबादि थुलुंगा होआलासिनो मोनसे ओरैबादि बुङो गेलेनानै मा जानो होनबा बेफोरबादि मोनसे सोंलु सोमजि जोंनि समाजाव नङा होनबा दा जों बे स्टुडिय'नि गेजेरजों जोंबो खावलायनो लुबैगोन मानो होनोब्ला जोंनि बिटिसि सरकारनि गाहाय मावफुं सोद्रोमा साराबो जोंनि ओनसोलाव गोग्लैसोनाय लाइमोनफोरखौ जाहाथे गेलेनाय बिथिङाव एसेब्लाबो रांखान्थि बिथिङाव अनसुंथाय होनानै गुबुन गुबुन जायगायाव बेबादिनो इन्टारनेसनेल स्टेट लेभेल बा डिस्ट्रिक्ट लेभेलफोरावबो डिस्ट्रिक्ट लेभेल गेलेगिरिफोरनोबो एसे एसे माने रांखान्थि अनसुंथाय होनांगौ होननानै नोंथाङा बिनानाव जयश्री बसुमतारिया सानो नङा होनबा जुदि जोंनि बिटिसि ओनसोलनि गेलेनाय बिफानखौ गोख्रों खालामनोब्ला सरकारखौ बिनानावा मा सुबुरुन होनो सानो जुदि जोंनि ओनसोलाव जुदि बे गेलेनाय बिफान दङ नङा होनबा बे बिफाननि दारै जेरैबायदि फुटबल हक बा रेसलिंआनो जा बा बेबायदि खारनायानो एथलेटिकआनो जायाथों मानो बेफोरबायदि गुबुन गुबुन गेलेनायनि आयदाफोर दङ नङा होनबा माने मोनफ्रोमबो गेलेनाय आयदाखौ गोख्रों खालामनोब्ला जोंनि सरकारखौ माबादि राहा लानो थाखाय नोंथाङा खावलायनो सानो
1: आं जोंनि सरकारखो बेखिनिखौनो बुंनो सानो जे जोंनि सरकारा माने गेलेमु आयदायाव बहुदानो सापर्ट खालामो नालाय बेखायनो बिथांमोना गोख्रों नाजानानै सापर्ट खालामनांगौ आरो जों मा होनो गेलेमु आयदायाव मा नांगौ मा नाङा बिथांमोना खबर लानांगौ खबर लानानै मा होनो स्टुडेन्टफोरनि थाखाय गेलेनायाव मा नांगौ मा नाङा बेफोरखौ खबर लानानै सापर्ट खालामनांगौ आरो
0: माने बिनानावा फोरमायनाय लेखायै गेलेनायनि मोनफ्रोमबो बिथिङावनो माने हेफाजाब होनांगोन होमब्लासो सानफा एफा जोंनि लाइमोनफ्रा माने गेलेनाय बिथिङाव जौगागोन बे बाथ्राखौ बिथाङा बिनानावा फोरमायदों दा जोंनि स्टुडिय'आव समा जानानै फैबाय आं बारा गोबाव सोंलु खालामनो सानाखै दा गेलेनाय बिथिङावनो मोनसे मोननै सोंलु सोंबावनानै आं दिनैनि बे मोगा मोगि आयदाखौ फोजोबनो सिगांदों बिनानावनिफ्राय मिथिनानै लागोन बे रेसलिं गेलेनायाव मोनसे नेम थायो नङा होमबा जेरैबायदि फुटबल गेलेनायाव आलादा नेम